श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. नमस्कार रसिक श्रोते हो आणि शुभ सकाळ. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 13 अश्विन शके 1948 अर्थात 5 ऑक्टोबर 2026. आता आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजतात. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

शंकर महादेवन यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. श्रीधर फडके यांचं संगीत होतं. भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात. पुढचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या स्वरात.

संत तुकाराम महाराज यांची भक्ती रचना आताच आपण ऐकलीत. श्रीनिवास खळे यांच्या संगीत संयोजनात हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. भक्ती संगीतात पुढे का अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही पारंपरिक रचना रवींद्र खासनीस यांचं संगीत.

लता मंगेशकर आणि सहकार यांच्या स्वरात आत्ताच आपण कवी कुसुमाग्रज यांची रचना ऐकली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. यासोबतच भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता मला रजा द्या. नमस्कार. भक्ती संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज आणि उद्या प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकणार आहात विचार पुष्प. या मालिकेत आज आत्मविश्वास या विषयावर रोहिणी थिटे यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आजचे दिनविशेष आपण जाणून घेणार आहात. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेणार आहात. सकाळी 8:40 हिंदी गझल आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज मानव आणि वन्यजीव संघर्ष या विषयावर यादव तरटे पाटील अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. सादर करते आहेत भैया लाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गीतगुंजन अंतर्गत आज नये तराने नव्या हिंदी चित्रपट गाण्यांचा आनंद या कार्यक्रमात आपण घेऊ शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर श्रोते हो असे होते आमचे आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणारे कार्यक्रम. आता जाणून घेऊ उद्या दिनांक 6 ऑक्टोबर 2026 मंगळवार रोजी प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे राहतील. उद्या सकाळी ठीक 6:05 भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमाची

परीक्षा जाणून घेणार आहात. 6:39 विचार पुष्प या मालिकेमध्ये उद्या कवी वाराकांत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर च वि जोशी. 20 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेणार आहात. आणि 8:40 लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 उद्या विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मानव आणि वन्यजीव सहजीवन या विषयावर यादव तरटे पाटील यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीतंगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम. 11 गीतगुंजन अंतर्गत उद्या स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि दुपारी 12 वनित मंडळ हा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोते हो अशी होती आज आणि उद्या प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बोलताना नेहमी म्हणतो, मनात आणलं तर मी कोणतीही गोष्ट सहज करू शकतो. एवढी कोणती ताकद असते मनात? तर तो असतो आत्मविश्वास. आपण जसा विचार करतो तसं आपलं मन आणि बुद्धी कार्यरत होत असते. माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत जर त्रुटी असतील तर त्याच्या ठाई आत्मविश्वास निर्माणच होणार नाही. काही वेळा आपण म्हणतो की मला हे जमणार नाही, मला या गोष्टीचा नाद सोडायला हवा. त्यावेळी हे समजलं पाहिजे की आपण आत्मविश्वास गमावला आहे. या उलट आत्मविश्वास असणारी माणसं म्हणतात, याचा मी निश्चित प्रयत्न करेन. या गोष्टीचा नाद सोडण्यापेक्षा आव्हान म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे? विचारांमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळं व्यक्ती कसा विचार करते यावर तिचं आत्मबळ अवलंबून असतं. त्यानंच आत्मविश्वासाचं भरण पोषण होत असतं. एखाद्या कार्यक्रमात जर आपली निवड झाली नाही तर असा विचार करायला हवा की आत्ता आपली निवड झाली नाही म्हणून काय झालं. असे कितीतरी कार्यक्रम होत असतात तेव्हा बघू, आणि यावेळी माझा सराव कमी पडला असेल, पुढच्या वेळी पूर्ण तयारीनिशी जायला हवं. इतरांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करेन असा आशावादी दृष्टिकोन ठेवावा म्हणजे आत्मविश्वास वाढतो. जीवनाकडे पाहण्याची सकारात्मकता खूप महत्त्वाची असते. आपण नेहमी आपल्या मनाला बजावलं पाहिजे की इतकं निराश होण्याचं कारण नाही. इथं काटे आहेत तसेच गुलाबही आहेत, कपाळावरच्या आठ्या आहेत तशा गालावरच्या खळ्याही आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाहीत तर त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसेही आहेत. या जगात जी माणसं मोठी झाली त्यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला होता असं दिसून येतं. त्यांच्याकडं कसलीही आर्थिक कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. दारिद्र्याचे दशावतार आणि संकट परोपरीनं सत्वपरीक्षा घेत होती. तरीही ही माणसं अपूर्व मनोबल आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभी राहिली आणि समाजासाठी दीपस्तंभ ठरली. ही सगळी शक्ती त्यांना आतूनच मिळाली. तिचंच नाव आत्मविश्वास. जगद्गुरु तुकोबारायांच्या 42 वर्षांच्या आयुष्यात कितीतरी संकट आली. दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, घरादाराची अन्नान्न दशा झाली, पत्नी आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला. क्षणभर तुकोबारायांना वाटलं की नको हे जीवन. ते म्हणतात, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देख तुटी येत. पण हेच तुकोबाराय संकटावर स्वार होतात आणि म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला व मन हा संसार. सामान्य माणसं केवळ सुखाच्या स्वागतासाठी आतुर आणि उत्सुक असतात. त्यांना दुःखाचं संकटाचं स्वागत करता येत नाही. ते जर करता आलं तर भीती नावाची गोष्ट जी आत्मविश्वासाचा शत्रू आहे ती जवळपासही फिरकणार नाही. आपल्या सामर्थ्यावर आपला विश्वास हवा हीच मोठी शक्ती आहे. आत्मविश्वासाच्या अभावी मोठ्या योग्यतेची माणसंही मागं पडतात. आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी असते. एक म्हणजे जे काम आपण हाती घेत आहोत ते मंगल आहे याची खात्री, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जगात नेहमी मंगलाचाच विजय होतो हा विश्वास.
1: आताच आपण विचार पुष्प ऐकलत. यामध्ये आज आत्मविश्वास या विषयावर रोहिणी थिटे यांचे विचार आपण ऐकलेत. वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो, म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्य संतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्त विकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचा वाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून चार भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजाहा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया. ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगुसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या. त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेट मधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूप विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेट मधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ सात वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूप वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती 1, 3, 5 अथवा 6 मुखांची असू शकते. तिला 2, 8 आणि किंवा 12 हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्या बरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराह रूपी असतं. वस्तुतः वराहमुख आणि सात वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुख आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदना मुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगुसाच्या पोटावर तो हाताने थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं. दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणक बाहेर टाकताना दिसतो. स्वतःकडचं ऐश्वर्य दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय. माणूस तसं सहसा स्वच्छेने करत नाही म्हणून त्याला काही वेळेस आग्रहाने संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे. ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया. श्रोतेहो आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला पहिला भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर कार्यक्रम

आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज रोजी 1998 साली थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1955 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते हिंदुस्तान मशीन टूल्स म्हणजेच HMT या कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. तो दिवस आजचाच. आजच्या तारखेस 2011 साली ॲपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. एकोणीसशे 1989 साली फातिमा बीबी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती बनल्या. 1676 साली आज रोजीच ईस्ट इंडिया कंपनीला भारतात रुपया आणि पैसे ही नाणी काढण्यास परवानगी दिली गेली. भारतीय सरकशीचा पहिला प्रयोग मुंबई येथे सांगलीचे श्री विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी केला. तो आजच्याच तारखेस 1878 साली. 1661 साली शिखांचे सातवे गुरु गुरु हर राय यांचा जन्म झाला. तो दिवस आजचाच. आज ज्येष्ठ मराठी कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन. 1995 साली आज रोजीच त्यांचं निधन झालं होतं. प्रसिद्ध मराठी इतिहास संशोधक आणि लेखक दत्तो वामन पोद्दार यांचाही आज स्मृतिदिन. 1989 साली त्यांचं निधन झालं. एकोणीसशे 1983 साली अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी म्हणजेच AT&T ची सुरुवात झाली. ती आजच्याच दिवशी. आणि आजच्याच दिवशी 1905 साली राईट फ्लायर 3 या विमानातून राईट बंधूंनी 39:24 मैलांचे नवीन विश्वविक्रम मी उड्डाण केले होते. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. आमची यापुढची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले होते. आपण

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठला कुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या, त्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा झाडे लावा, झाडे जगवा.

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: गाव आणि शेतीमातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5

0: व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
1: आजच संपर्क करा.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी,
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर रहा। आपल्या शरीर रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:08 झाली आहे. सकाळी ठीक 7:10 आपण ऐकणार आहात प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तोपर्यंत ऐका हे काही संदेश.
1: बरसण्यासाठी हजारो वर्षांचं हेच निसर्ग चक्र.
2: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन, तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले मंत्री दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखरात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत करून पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जनावरांसाठी चारा आणि पाणी तसंच जलसंधारणाच्या कामांबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही जाणवू लागली आहे. अकोला जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे. तर नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती तसंच संबंधित विभागांच्या समन्वयातून चारा साक्षरता अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल मुंबईत विरोधी पक्षांनी विराट गर्जना मोर्चा काढला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. दरम्यान आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या माऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकेल्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून पुण्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनाला कालही विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाबाबत.
1: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यानंतर भारताची भूमिका केवळ पुरावे पाठवण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र 2016 पासून हे नरमाईचं धोरण बदललं.

0: 2016 मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो जाहीरही केला. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला, तर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्रीत शत्रूच्या 9 तळांवर थेट कारवाई करण्यात आली. आता भारताचं धोरण स्पष्ट आहे, दहशतवादी हल्ल्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल, तसंच दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं नरमाईचं धोरण सोडलं असून थेट लष्करी प्रत्युत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
1: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचसर सुरू झाली. ही मंचकी निद्रा येत्या रविवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला विधिवत सुरुवात होईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. सन्मानचिन्ह 51,000 रुपये रोख शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564,54,00,000 रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्तानं केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि नांदेडमधील सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं 2 दिवसांचा वंदे मातरम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व, समूह गीत, नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर फसवणुकीद्वारे रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करून घेणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह 5 जणांना काल पुणे पोलिसांनी अटक केली. या टोळीनं देशभरातील 19 जणांची 1,80,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली. मेंढ्या धुण्यासाठी धरणावर गेले असताना ही घटना घडली आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. क्रीडा स्पर्धा 2026 ची जपान मधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक होती. 2030 साली दोहा मध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी औपचारिक मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीननं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं. हवामान. मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 2 दिवसात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि सिंधुदुर्गातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन, तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, ब्रह्माण 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21 झाली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा काही क्षणातच.
1: श्रोत्यो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायक्लास.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात, गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. दिल खुलासा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटं खोटा असू शकत नाही. एक सर्वांना समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात. आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझं, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले, त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेंज झाली आणि त्या डिजिटल

अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घाल आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एसआयपी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दार उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथून ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण इच्छितच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळा मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे आणि मग त्यांचे 3.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता

0: काय प्रकार चाललेला आहे, काय कळे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटे ना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग तिने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टामध्ये एकटेच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाही, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतं. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेर लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथे दिसत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली पाहिजे,
0: अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच, नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल,

0: लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केली आहे संशयास्पद आहे त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील समजा चुकून जर पैसे गेले तर वरना कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचं.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्यांनो, दिलखुलास गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरोडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आत्ताचा पण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी. एक
0: FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत देवकी पंडित आणि संजीव चिमलागी यांच्या स्वरात माधुरी आशीर्गाडे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत.

देवकी पंडित आणि संजीव चिमलागी यांच्या स्वरात आत्ताच आपण माधुरी आशीर्गाडे यांची रचना ऐकलीत. आशिष अशोक पत्की यांचं संगीत होतं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐका ही कव्वाली दिल्ली सिक्स या चित्रपटातून जावेद अली कैलाश खेर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रसून जोशी यांची रचना या रहमान यांचं संगीत.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाल असला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, आरबीआय सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: ब्रेक नंतर स्वागत आहे श्रोते हो मिश्र संगीत या कार्यक्रमात। फाल्गुनी पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुढचं गीत आहे का, ललित सेन यांचं संगीत आणि गीत।

फाल्गुनी पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण हे गीत ऐकलत. गीत आणि संगीत होतं ललित सेन यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत. प्रसून जोशी यांची गीतरचना, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचा स्वर, शंकर एस एन लॉय यांचं संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शंकर एस एन लॉ यांच्या संगीत संयोजनात प्रसून जोशी यांचं गीत ऐकलं. या गीताबरोबरच मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता मला रजा द्या. नमस्कार.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो गए।
2: तो कटिंग का है
0: ही कुठली स्टाइल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।

ॲपे मॅनिक 1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8 वाजतात. हिंदी समाचार आणि 8:15 इंग्रजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. तेव्हा सुरुवातीला ऐका हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधां इतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवस

करण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. या वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात

संपला. या सहा जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे, तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात, तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदार. राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य या

समुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही असं इराणी संसदेचे अध्यक्ष महम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेच्या

यांची गीतरचना ऐकलीत. कुलदीप सिंग यांचं संगीत होतं. यासोबतच हिंदी गझल आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR

0: इथल्या वन्यजीवांचा आहे. तर हा जो संघर्ष आहे वन्यजीव आणि मानव यांच्यातला, हा वाढण्याची मुख्य कारण अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
1: ही मुळात अस्तित्वाची लढाई आहे.

पण असं नाही, जगामध्ये 21 प्रकारचे जंगलं आहेत, महाराष्ट्र भारतात 16 प्रकारचे, आणि महाराष्ट्रात 7 प्रकारची जंगलं आहेत. सदाहरित जंगलं, निमसदाहरित जंगलं, काटेरी कुरटी जंगलं, पानझडीची जंगलं, आर्द्र शुष्क, गवतीपूर्ण,

0: त्याची नुकसान भरपाई पण माणसाला मिळते मिळाली पाहिजे ते. तर या प्रतिसादामध्ये कुठल्या त्रुटी आहेत असं एक अभ्यासक म्हणून आपल्याला वाटतं?
1: नक्कीच ही प्रक्रिया सध्या प्रगतिशील अशा पद्धतीची आहे.

म्हणजे त्यांच्या आईच्याच तोंडून निघालेले उच्चार मुलीच्या तोंडून ऐकताना त्यांना आपल्या आई मुलीमधलं साम्य याची आठवण झाली आणि त्या

आज विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसना

आज विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण प्रशिक्षण आणि पुनर्वसनाखालची जमीनच सरकली आणि असं वाटलं की अरे सगळं जग आपल्या भोवती म्हणजे फिरतंय आणि मोठा प्रश्न होता की काय करायचं काय सुचेच ना. फक्त अश्रू बोलत होते आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जा. डॉक्टर उधाणी म्हणून खूप चांगले डॉक्टर आहेत की न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा आणि ते काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिचेच काय होता आणि तिथल्या कामाचं स्वरूप कसं आहे. खरं तर हा प्रवास जो चैताली बरोबर होता तो खूप खडतर चालू होता, कारण दर शुक्रवारी मुंबई गाठायची, सगळ्या थेरपी करायच्या, परत घरी जायचं. माझे मिस्टर तिथूनच आम्हाला पेणमध्ये स्टँडवर सोडायचे आणि ऑफिसला जायचे, म्हणजे खूप ओढाताण व्हायची. आणि जेव्हा ती 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले

म्हणजे घरातच मी एक रूम रिकामी केली, तिथे त्या मुलीला माझ्या मुली बरोबर, म्हणजे माझ्या मुलीचं जसं मी थेरपी करायची, कारण 5 वर्ष आम्ही तिला कुठे कुठे थेरपी घेतली, कसं तिला सांभाळलं, ते सगळं अनुभवातूनच मग त्या मुलीसाठी पण थोडेसे शब्द शिकवायचे, तिची थेरपी घ्यायची, मग असं सांभाळत. तिसरं निवासी. शाळा आणि कार्यशाळेमध्ये 55 मुलं आहेत आणि निवासीमध्ये 17 आहेत. यामध्ये आम्ही लहान मुलं जी आहेत 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्यांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट ट्रीटमेंट, परत विशेष शिक्षण जे खूप गरजेचं आहे ते दिलं जातं. त्यांच्यात बऱ्याचशा प्रगतीसाठी म्हणजे सगळ्याच शारीरिक

आमच्याकडे जेव्हा मूल येतं मग ते अगदी आमच्याकडे 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत, पण आमच्याकडे मग ते 3 वर्षाचं मूल असू दे किंवा 56 वर्ष

15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, तेव्हा कुठले कपडे घालायचे हे सगळं सगळं शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आंघोळ करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं. आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग, एवढी

आमच्याकडे विद्यार्थी आहेत आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल एज्युकेटर आहेत की जे या मुलांवर काम करतात आणि थेरपिस्ट पण आहेत की फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल

केलंच नसतं तर ती पूर्ण झोपून राहिली असती. आज मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकते का? तर ती हाताला धरून चालते. जर चालू शकली नसती तर मला तिच्याबरोबर घरी थांबायला लागलं असतं.

पत्नी भरवत असेल. म्हणजे आता माझ्या सासूबाई 91 वर्षाचे आहेत, पण त्यांना चैन पडत नाही तिला भरवल्याशिवाय. त्यांच्याजवळ आपण ताट नेऊन द्यायचं, पण तिला त्याच भरवणार. म्हणजे त्यांचा तो सपोर्ट मिळाला की तू शिक्षण घे, मी घरात बघेन. माझे मिस्टर मला इंग्लिश यायचं नाही तर ते मराठी ट्रान्सलेट करायचे, आणि मराठी सगळे प्रश्न की हे प्रश्न 10 मार्काचे ते तू

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, तर येत्या 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगाल

लिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी एसआयटी तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची

चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव करण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. शुभ संध्या. ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसंच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातल्या कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पारमेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांच्या विरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे आज केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार कार्ल डायसेरॉथ, पीटर हेगेमॉन आणि गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. लाईट गेटेड आयन चॅनल्स आणि ऑप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हिएतनाम इथे झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षित पटेल यांनी रौप्य पदक पटकावलं. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नयेत यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार.

0: आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 473 अंकांची वाढ होऊन तो 72,382 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 134 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,556 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

जहाँ गम के मार न हो, झूठी आशा के तार न हो।

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नागपूर विभागात विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी तर अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी बहुरंगी लढतीचे संकेत. 16 ऑक्टोबर पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश. आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आता सविस्तर बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहे. राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहित धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलंय. दरम्यान विशेष भूनिरीक्षण राबवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी 3 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. SIR प्रक्रियेशी संबंधित याचिकांवर पुढील कार्यवाही करू नये असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च न्यायालयांना निर्देश दिले असल्याचं निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

0: सांगितलं. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी 3 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे आमदार अॅडव्होकेट अभिजित वंजारी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. कोहळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तर वंजारी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केलाय. दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा प्रचंड बहुमतानं विजय होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महायुतीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अनिल सोले यांची नाराजी आणि अमरावतीमधून उमेदवाराची घोषणा यावर त्यांनी भाष्य केलं.
1: अनिल सोलेजी जरी नाराज असले तरी त्यांची नाराजी काही काळ असू शकेल, त्यांना निश्चितपणे आम्ही समजवू. निश्चितपणे मला विश्वास आहे की ते आपला अर्ज परत देतील. अमरावतीमध्ये खरं तर महायुतीमध्ये ही सीट शिवसेने लढावी असा विचार या ठिकाणी मध्ये महायुतीच्या बैठकीत आला होता. अधिकृतपणे घोषणा आमचे अध्यक्ष करतील.
0: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षण क्षेत्राची स्थिती आणि बेरोजगारी हे मुद्दे महत्वाचे असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: महाराष्ट्रातून उद्योग देखील बाहेर चाललेले आहेत. पेपर आहे मात्र पेपर लीक आहे, दुसरीकडे डिग्री आहे मात्र नोकरी नाही. आणि या तमाम शैक्षणिक मुद्द्यांच्या अनुषंगानं, बेरोजगारीच्या अनुषंगानं, लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा यासोबत महत्वाचा राहणार आहे.
0: नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहे. भाजपाचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भोयर यांच्या अर्जाच्या वेळी भाजपा आमदार राजेश वानखेडे आणि पत्नी वानखेडे उपस्थित होत्या. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला असून काँग्रेसनं अदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली. लहाने यांच्या अर्जाच्या वेळी खासदार अरविंद सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते तर पोहरे उद्या अर्ज दाखल करणार आहे. या घडामोडींमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र अधिक बहुरंगी झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवाद विरोधी धोरणाबाबत.
3: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी 4 दिवस मुंबईला वेठीस धरलं होतं. त्यानंतर भारताची प्रतिक्रिया प्रामुख्यानं कागदोपत्री कारवाई पुरतीच मर्यादित राहिली, ठोस कारवाई होत नव्हती. सप्टेंबर 2016 ही भूमिका बदलली. भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केली आणि भारतानं या कारवाईची जाहीर माहिती दिली. फेब्रुवारी 2019 बालाकोट इथं भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. 1971 नंतर प्रथमच भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर हवाई कारवाई केली तर मे 2025 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्री 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारताची भूमिका आता स्पष्ट आहे. दहशतवादी हल्ल्याला केवळ निषेध किंवा कागदोपत्री उत्तर दिलं जाणार नाही तर त्याला लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या यंत्रणेलाही त्यासाठी जबाबदार धरलं जाईल. पंतप्रधान
4: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमानात घट झाल्यानं संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पाण्याचं सूक्ष्म नियोजन केलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 16 ऑक्टोबर पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले आहे. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक धरणात 10% अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखला जाणार आहे. पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबरोबरच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या बागा बांधकाम आणि धुलाईसाठी पुनर्वा

करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतीसाठी पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. औद्योगिक क्षेत्राला किमान 30% पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करण्यात आलाय. अनधिकृत पाणी उपशावर महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मंत्री महाजन यांनी केलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 मध्ये झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 मध्ये दर कपात करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं भारतीय किसान संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. धानाला 3,500 रुपये हमीभाव आणि प्रलंबित बोनस तसंच उर्वरित दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. धानाचे चुकारे 48 तासात मिळावे अशीही मागणी करण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले असून शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले. अमरावतीच्या 17 वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहननं जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्णपदकं मिळवत देशासह अमरावतीचा गौरव वाढवला. तिच्यासह तिरंदाज यशदीप भोगे यांनाही रौप्य पदक मिळवलं असून दोन्ही खेळाडूंचं अमरावतीत आगमन झाल्यानंतर भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आलं. मलेशियात मेनांग इथं सुरू असलेल्या आशिया पॅसिफिक कर्णबधिरांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं बुद्धिबळ ब्लिट्स प्रकारात 3 पदकं पटकावली. महिलांच्या गटात कर्नाटकच्या श्रेया वायस हिनं सुवर्णपदक तर अंबिकानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या गटात पश्चिम बंगालच्या 13 वर्षीय अंकित गांगुलीनं कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या आता 4 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नागपूर विभागात विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी तर अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी बहुरंगी लढतीचे संकेत. 16 ऑक्टोबर पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वी ऐवजी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. या संदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा. दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर

पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी. स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागा वाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. ओला उबर सारख्या ऍप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे.

0: आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तणूक कशा प्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षय श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्य पदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वी ऐवजी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड मध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून

मनातून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: '1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशांतर्गत नक्षलवाद आता संपुष्टात आल्याचं केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलंय. राज्यातल्या गडचिरोलीमध्ये आता यापुढे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक जनतेच्या परस्पर सहकार्यातून पुढची वाटचाल होत आहे. या विकासाची पुढची दिशा नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, गडचिरोलीच्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घेऊया गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम सुरू आहे. पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात जरी आपण बघितलं तर दुर्गम भागात आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. PMGSY अंतर्गत आपण 105 रस्ते 500 किलोमीटरचे आपण तिथे तयार केलेलं आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. आपले जे कट ऑफ विलेजेस आता 92 विलेजेस पर्यंत आपण आलेलो आहे. ते काही वर्षाआधी 400 पर्यंतचे होते. त्याच्यामध्ये पण जे जिल्हा परिषदचे रस्ते आहे, PMGSY चे रस्ते आहे, स्टेट PWD चे रस्ते आणि पूल आहे, याचा एक इंटिग्रेटेड आपण प्लॅन करून त्याच्यावर आपण कारवाई करतोय. नुकताच 2500 कोटीचे रस्ते दुर्गम भागासाठी मंजूर पण झालेला आहे. ते पण काही दिवसात काम सुरू होणार. याच्या व्यतिरिक्त रेल्वेज आता गडचिरोली पर्यंत पहिल्यांदा रेल्वे लाईन येत आहे आणि याच्या पुढील टप्प्यात गडचिरोली टू शिरपूर जे तेलंगणामध्ये आहे त्याचा पण लेआउट मंजूर झालेला आहे. याच्यातून पूर्ण गडचिरोली नॉर्थ टू साऊथ पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार. एअरपोर्टचे पण नोटिफिकेशन आलेलं आहे. जलसंधारण आणि पाणीच्या विषयावर पण खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. 6000 पेक्षा जास्त जलसंधारणचे स्ट्रक्चर्स जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातून उभे झालेलं आहे. याच्यामध्ये शेततळे, बंधारे, पाणी अडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 939 गाव गडचिरोलीमध्ये हर घर जल झालेलं आहे. नल जोडणीचं जो कव्हरेज आहे ते आता जवळजवळ 95% पर्यंत गेलेलं आहे. आणि आपलं सोलर ड्युअल पंपचा जो स्कीम आहे, वॉटर सप्लाय स्कीम, याला एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून पूर्ण

0: नॅशनल लेवलवर याची एक ओळख निर्माण झालेला आहे. मोबाईल टॉवर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात आपला आता मोबाईल टॉवर आयदर एअरटेलच्या जिओच्या किंवा बीएसएनएलच्या आता उभे झालेला आहे. 578 मोबाईल टॉवर्स आपण उभे केलेला आहे. शाळाच्या विषय जरी आपण बघितलं तो ऑलमोस्ट 1650 शाळा आहे आपले जिथे आपण पूर्णपणे सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आश्रमशाळा पण आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे. सर्वे करून त्याच्या गॅप्स काढून आपण प्रायोरिटाइज करून आता आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे इश्यूज आहे, तिथे आपण ग्रामपंचायत सरपंचला पण आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीजला आपण सेन्सिटाईज करतोय. आणि केंद्रीय विद्यालय 2 महिना आधी गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. आपले 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आदिवासी विकास विभागाचे, तिथे जेवढे काही लँड फॉरेस्टचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते ते सगळे सॉर्ट आउट झालेले आहे. आणि 7 चे 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आता प्रगतीपथावर आहे. आणि त्याच्यापैकी 2 मध्ये काम पण पूर्ण होऊन विद्यार्थी तिथे कुलिंग त्यांचं सुरू झालेलं आहे. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांवर खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये काम सुरू आहे.
1: श्रोते हो, या भागातल्या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगार तसंच उपजीविकेसाठी प्रशासनाचं पुढचं पाऊल काय याविषयी ऐकूया जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
0: गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेवटचा घटक आणि सर्वात अतिदुर्गम क्षेत्रात सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा संतृप्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रकारचे महसूल सेवा आहे त्याच्यामध्ये जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार, बँक खाता उघडणे, KYC करणे, हे सगळं आता कारवाई सुरू झालेली आहे. आपण सर्वात अतिदुर्गम भागात 22 मिनी सेतू केंद्र पण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या गावाच्या गावात त्यांना जेवढे सर्व प्रकारचे सेवा आहे त्यांना उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त ST महामंडळचे बसेस पण आता दुर्गम भागाचे एरियाज पर्यंत पोहोचत आहे. नुकताच 20 नवीन बसेस देण्यात आलेला आहे. बँक्सच्या मार्फत आपण काही नवीन ब्रांचेस पण सुरू केलेला आहे. तिथे बिझनेस कॉरेस्पॉन्डंट जो सिस्टम आहे सेम गावातून आपण लोकांना प्रवृत्त करून त्यांना हे जे फायनान्शियल इन्क्लुजनचे काम त्यांच्या मार्फत करून घेणे हा पण आपण प्रक्रिया सुरू केलेला आहे. आजीविका क्लस्टर्सचा प्रोसेस गडचिरोलीमध्ये सुरू झालेला आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण DMF क्षेत्रात मशरूम युनिट, काही किराणा दुकान, कृषी यंत्र बँक, पीक प्रोसेसिंग युनिट, इफेक्टिव्हली जे जे आदिवासी संस्कृतीचा जतन करण्यासाठी वन उपज आणि वन संवर्धनची जो बलकटीकरण करण्यासाठी आपण हे काही उपक्रम आपण राबवलेला आहे. शेवटी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1500000 हेक्टर पैकी 500000 हेक्टर सामूहिक वन क्षेत्र असल्यामुळे त्याची सक्षमीकरण करणे फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण आपण कटिबद्ध आहोत. तिथे आपण हँड होल्डिंग करतोय लोकांना मत्स्य व्यवसायाचं काम कसं करता येईल, तिथे मोहाफूल आणि बॅम्बू च्या प्रोसेसिंग हे सगळं कसं करता येईल याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. आणि शेफ्टी हा एरियामध्ये आता इंडस्ट्री येण्यामुळे उद्योग आणि खाणपट्टा भागात पण रोजगारचं खूप पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तिथे आपण कौशल्य विकासचे जे कोर्सेस आहे ते इंडस्ट्री सोबत आपण राबवत आहे. त्याच्यामध्ये जे युवक आहे त्यांना आयडेंटिफाय करून जे जे नवीन इंडस्ट्रीज आहेत तिथे जे त्यांना गरज आहे त्याचं आपण प्रशिक्षण आपण यांना देतोय, जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होतील. आणि असं एकंदरीत आपलं जिल्ह्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि आजीविका चा हा जो पोटेन्शियल निर्माण झालेला आहे ते वाया जायला नको त्याच्यासाठी आपण आता काम सुरू केलेलं आहे.
1: श्रोते हो, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये पुनर्वसनाची भूमिका मोठी आहे, ज्याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अविशांत पंडा म्हणाले,
0: आत्मसमर्पित जे नक्सल्स आहे एक मेजर अडचणी होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही होते. तो आता आपण कॅम्प राबून आधार, पॅन कार्ड आणि बाकीचे जात प्रमाणपत्र, जॉब कार्डचं आपण प्रोसेस सुरू केलं. ऑलमोस्ट 99% लोकांचा आधार कार्ड आता तयार झालेला आहे. त्यांना तिथे नवजीवन वसाहत आहे तिथे भूखंड आपण मंजूर केलेला आहे. नुकताच आपण 29 जे पात्र कुटुंबांना त्यांना लाभ दिलेला आहे आणि कौशल्य विकासचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पोलीस विभाग खूप पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. ते मोटर चालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पशुपालन प्रशिक्षण हे सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण प्रोसेस सुरू केलेला आहे. इंडस्ट्री सोबत पण कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. एकंदरीत आम्ही पण

0: कंटिन्युअसली त्यांच्यासोबत आम्ही डायलॉग ठेवत आहे की प्रशासन गडचिरोलीमध्ये विकास करण्यासाठी लोकांना सगळ्या प्रकारचे सेवा देण्यासाठी इथे कटिबद्ध आहे आणि जरी कुठल्याही प्रकारचे जे मूलभूत सुविधातून जरी लोक वंचित आहे तो त्याच्यासाठी प्रशासन 100% तिथे प्रयत्न करून ते सोडवणार. आरोग्य तपासणी आपण वेळोवेळी आपण करतोय, समुपदेशन आणि ध्यान योगा वगैरेचे पण आपण शिबिर ठेवतोय जेणेकरून हे परत त्याच मार्गाने कुणीही जाणार नाही अशा प्रकारचा आपला पण विश्वास आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की गावगावापर्यंत आपले जे फील्ड स्टाफ जे आधी जाऊ शकत नव्हते, तिथे कनेक्टिंग रोड्स नाही होते, सिक्युरिटीचे इश्यूज होते, ते पण आता जात आहे दुर्गमच्या दुर्गम भागापर्यंत जाऊन. जे आपले वनपट्टेधारक असो किंवा आदिवासी बंधू भगिनी असो, त्यांचे जे जे मूलभूत सुविधाचे जे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा ते प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ऍज अ होल टू एन्श्युअर की कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये.
1: श्रोते हो, युवकांना नक्षलवादाच्या भूतकाळापासून दूर ठेवून शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या नव्या संधींकडे वळवण्यासाठी समाजात बदल होणं आवश्यक आहे. याविषयी सांगत आहेत स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप बार सागडे.
2: आपल्याला माहित आहे गडचिरोलीत विपुल लोहखनिज संपत्तीच्या आधारे स्टील उद्योगांचा विकास होत आहे. कुंभारीमध्ये जवळपास 10,000 कोटींचा सुरजागड स्टील प्रकल्प आणि त्याभोवती विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था जी आहे ती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. मात्र या औद्योगिकरणाचा सर्वात मोठा लाभ हा स्थानिक आदिवासी युवकांना मिळणे हे अतिशय महत्वाचे आहे. मात्र केवळ उद्योग उभे राहणे पुरेसे नाही, म्हणजे गडचिरोलीत उद्योग आले यापेक्षा गडचिरोलीतील किती तरुण उद्योगासाठी तयार झाले ना, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं. औद्योगिक विकासाचा सर्वाधिक फायदा जर तरुणांना मिळवून द्यायचा असेल तर शिक्षण आणि उद्योग याच्यातील जी दरी आहे ना ती कमी करावी लागेल. म्हणजे मग अभियांत्रिकी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल्स किंवा मशीन ऑपरेशन याच्यासारख्यापासून तर AI सॉफ्टवेअर, डिजिटल सेवा या सगळ्या क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी युवकांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की गडचिरोलीतील युवक केवळ पारंपरिक रोजगारापुरता मर्यादित न राहता नव्या अर्थव्यवस्थेचा भागीदार झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की गोंडवाना विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि इतर ज्या उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार इथे होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र पुढच्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेला करिअर मार्गदर्शन, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराशी अधिक घट्ट जोडणं हे आवश्यक आहे. गावातील मुलांना केवळ नोकरी मिळावं असं सांगण्याऐवजी तुझ्या कौशल्याला कुठली संधी आहे हा दृष्टिकोन विकसित करावा लागेल. कारण गडचिरोलीत प्रत्येकच तरुणाला सरकारी किंवा खासगी नोकरी मिळेलच असं नाही, त्यामुळे स्थानिक संसाधनावर आधारित उद्योजकता हा विकासाचा दुसरा महत्वाचा मार्ग असू शकतो. नक्षलवादाच्या काळात युवकांना ज्या प्रकारच्या कथा, प्रतीक आणि नेतृत्वाचा प्रभाव पडत होता ना, त्याला पर्याय म्हणून शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, उद्योजकता आणि लोकशाही नेतृत्वाची सकारात्मक उदाहरणं गावागावात निर्माण करावी लागतील. यासाठी विकासाची नवी सामाजिक भाषा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तरुणाला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्यासाठी भविष्य आहे, माझ्या शिक्षणाला आणि कौशल्याला मूल्य आहे, मी रोजगार मिळवू शकतो, तसंच रोजगाराचं निर्माणही करू शकतो आणि गडचिरोली सोडल्याशिवायही मी माझं भविष्य घडवू शकतो. म्हणजे गडचिरोलीचा विकास केवळ सरकारी योजना आणि पायाभूत सुविधाच्या आकडेवारीत मोजता येणार नाही, तर लोकांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या आकांक्षामध्ये झालेला बदल हा त्यांच्यासाठी महत्वाचा परिणाम असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर.
1: श्रोते हो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात CBM म्हणजेच कॉन्फिडन्स बिल्डिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास कसा वाढवता येईल याविषयी जाणून घेऊया प्राध्यापक डॉक्टर दिलीप बार सागडे यांच्याकडून.
2: खरं तर गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आता केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित राहिलेली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजना, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांशी जोडण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर पोलीस विभागाच्या वतीने जे जनजागरण मेळावे राबवले जातात ना, ते CBMच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. कारण इथे पोलीस आणि नागरिकांचा संबंध ही केवळ सुरक्षा किंवा तपासापुरता मर्यादित राहत नाही, तर नागरिकांच्या सामाजिक आणि विकासात्मक गरजांशी देखील पोलीस यंत्रणा जोडली जाते. ही व्यवस्था पुढे नेत पोलीस जनता संवाद मिळावा याच्यात परावर्तित झाली ना तर अधिक फायदा होईल. म्हणजे याच्या पुढील टप्प्यामध्ये दुर्गम भागातील लोकांसाठी करिअर काउन्सिलिंग, स्किल ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट लिंकेजेसची सलग व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. जिल्ह्यातील

0: सर्व शासकीय यंत्रणांनी सीबीएमशी जोडताना ग्राम पातळीवरील सेवा वितरणाची गुणवत्ता आणि लोकांचा सहभाग याला विशेष महत्व द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या दुर्गम गावामध्ये शिक्षक नियमित उपलब्ध असणं किंवा आरोग्य सेवा वेळेवर मिळणं किंवा रस्ता आणि पाण्यावरचे प्रश्न जे आहेत ना, या छोट्या छोट्या पण अनुभवातनं शासनावर नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक संघटना, महिला बचत गट यांना या प्रक्रियेमध्ये औपचारिकपणे जोडलं जाणं जेणेकरून कम्युनिटी डेव्हलपमेंट पार्टनरशिप उभी करता येईल. यामुळे शासनाचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेकडून न जाता विश्वासार्ह स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
1: श्रोते हो, नक्षलवाद मुक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा नवा अध्याय सर्व घटकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच पूर्णत्वाला जाईल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र प्रस्तुत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटवळे।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार.
1: आज सोमवार भारतीय सौर दिनांक 13 अश्विन शके 1948 म्हणजे
0: 5 ऑक्टोबर 2026. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र निर्मित माझा वार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी महेश्वरी मिसाळ
1: आणि मी अंकुश जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, बीज प्रक्रिया हा एक बियाणावर केला जाणारा महत्वाचा उपचार आहे. बीज प्रक्रियेमुळे आपल्याला अनेक फायदे होतात.
0: बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून बियाणातून पसरणारे विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी बियाण्यावर जैविक रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीज प्रक्रिया म्हणतात.
1: कोणत्याही हंगामातल्या कोणत्याही पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाणाला शिफारसीनुसार प्रक्रिया केल्या तर पुढे उभ्या पिकावर येणाऱ्या किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. याशिवाय काही प्रक्रिया पिकांच्या उगवणीसाठी, उत्पादन वाढवण्यासाठी करायच्या असतात.
0: बीज प्रक्रिया केली असता जमिनीतून आणि बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो.
1: बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपं सतेज आणि जोमदार वाढतात. पिकांच्या उत्पादनात 10-15% वाढ होते. कमी खर्चात बीज प्रक्रिया होते, त्यामुळं पिकांवर येणारे रोग, किडींचे

0: नियंत्रण झाल्यानं औषधाच्या फवारणीवर होणारा मोठा खर्च वाचतो. किडी रोग नियंत्रणाची ही फायदेशीर पद्धत आहे. असे अनेक फायदे बीज प्रक्रिया केल्यामुळं होऊ शकतात. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं.
1: आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी. मुलाखत आहे कृषी महाविद्यालय लोणी तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपाली तांबे यांची. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपल्याला दुधातील विविध घटक आणि त्या घटक द्रव्यांवर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी आपण जाणून घेणार आहोत कृषी महाविद्यालय लोणी तालुका राहता इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपाली तांबे यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
0: दूध हा सगळ्यांच्याच रोजच्या आहाराचा एक भाग आहे. दूध म्हणजे नेमकं काय, तर याविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल?
2: दुधाची संज्ञा जर म्हटलं तर आपण एक गाई जी असते ती विण्यापूर्वी एक 15 दिवस आधी आणि एक विल्यानंतर एक 5 दिवसांनी जी स्वच्छ निरोगी एक पांढरट पिवळ जर आपल्याला जो स्राव मिळतो त्याला आपण दूध असे म्हणतो. आपण सर्वांनाच माहिती की दूध हा जो घटक आहे तो मानवी शरीरात किती महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं कॅल्शियम हे दुधामध्ये सर्वात जास्त असतंय. हाडांसाठी शरीर वाढीसाठी हा दूध जो आहे तो खूप महत्वाचा घटक आहे. अगदी ऋषीमुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थ्यासाठी दुधाचे सेवन केले जाते. आजही गावाच्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर गाईचं ताजं दूध काढून पिणं अतिशय लाभदायक मानलं जातं. दुधामध्ये जीवनसत्व खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वेही असतात. दुधाचे महत्व सांगण्यासाठी दरवर्षी आपण 1 जून हा दिवस जो आहे तो दुग्ध दिवस म्हणूनही साजरा करतोय. तर अनेकांना मी तर सांगते की दुधाचे जे पदार्थ आहे जे पनीर व्हे त्यापासून विविध व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सही तुम्ही करू शकतात. आणि त्यामध्ये मग पनीर किंवा पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस आहे. सर्वांचे लहान मुलं वगैरे असतात तर त्यामध्ये आपण घरगुती केमिकल विरहित पनीर कसं बनवू शकतो आणि सर्वांना छान केमिकल विरहित घरी कसं खायला देऊ शकतो ह्यासाठी तुम्ही पनीर वगैरे करू शकतात. आणि त्याबरोबर पनीर केल्यानंतर जे व्हे आपण ते फेकून देतो, जो घट्ट पार्ट असतो त्याला आपण पनीर म्हणतो. आणि उरलेलं जे पाणी जे असतं पिवळसर ग्रेनिश तर ते जे असतं हिरवं पिवळं पाणी तर त्याचा आपल्या अगदी झाडांपासून त्याबरोबर आपण तुम्ही त्याचा व्हे कॅन्डी करू शकता, व्हे कुल्फी करू शकता, व्हे ड्रिंक्स वेगवेगळे फ्लेवर्स टाकून व्हे बिव्हरेजेस करू शकता. तर खूप सारे व्हॅल्यू ॲडेड तुम्ही पदार्थ ह्या दुधापासून तयार करून अगदी चॉकलेट आणि कॅडबरीही तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा तुम्ही घरी तयार करू शकता.
0: दुधाचे विविध पदार्थही आपण सांगितले, दुधाच्या आहारातल्या महत्वाविषयी सांगितलं. दुधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुधात प्रामुख्याने मग कोणते घटक असतात काय सांगता येईल?
2: त्याचं जे वर्गीकरण जर आपण बघितलं तर दुधात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तर तो पाणी. जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ज्या आपल्या ब्रीड्स ज्या आहे जनावरांच्या विविध जाती ज्या आहे त्याप्रमाणे त्यावर आपण जर बघितलं तर गायमध्ये समजा गीर असेल, होलस्टाईन फ्रिजन असेल, थारपारकर असेल तर प्रत्येक गाईच्या दुधामध्ये जे पाण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे पण साधारणतः 86 ते 87% जो भाग आहे दुधाचा तो पाण्याने व्यापलेला आहे. तर आणि ह्या पाण्याचे महत्व तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की रक्ताभिसरण प्रोसेस जी असते तर त्यामध्येही पाण्याचं खूप महत्व आहे. आणि त्यामध्ये आपण जे दूध पचनासाठी सुलभ आहे दुधातून घेतलेल्या पाण्यामुळे रक्ताभिसरण जी क्रिया आहे ती व्यवस्थित तर होतेच आणि शरीरात कमी झालेले पाण्याचे प्रमाण वगैरे अति वाढून काढते. पाणी हे महत्वाचं घटक आहे. दुधातील जी चरबी त्याला आपण स्निग्धांश धृतांश किंवा फॅट असे म्हणतो. फॅट आणि SNF यावरच आपल्या दुधाच्या किमती ठरत असतात. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त जे फॅट आहे ते तुपामध्ये जवळजवळ ते 99 ते 99.5% या स्वरूपात आढळते. आणि स्निग्धांश हा ऊर्जेचा एक मुख्य घटक आहे. जर आपण बघितलं तर 1 ग्रॅम स्निग्धांशापासून 9.3 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळते. आणि त्यामुळे या रोजच्या आहारात तुपाचा वगैरे समावेशही आपणास माहित आहे की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुधात साधारणतः 110 स्निग्धाम्ल आहे. त्यातील माणसाच्या शरीर वाढीसाठी एक 2 महत्वाचे स्निग्धाम्ल आहे ते म्हणजे लिनोलिक आणि लिनोलॅनिक जे आम्ल आहेत ते आहेत. स्निग्धांश जे आहे ते आता तुम्ही जर बघितलं तर फॅट जे आपण ज्याला स्निग्धांश म्हणतो ते तुम्ही जनावरांच्या जे वैयक्तिक जनावर कसं आहे, चारा कसा आहे, जनावरांची पात्रता कशी आहे, सुरुवातीची जे धार आणि शेवटची जे धार आपण काढतो त्यावरही या स्निग्धांशाचं प्रमाण याही गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि शेवटच्या धारेत जर बघितलं धार काढताना तर शेवटच्या धारेत हे फॅटचं प्रमाण हे जास्त असतं.

0: जर त्याच कंपेअर मध्ये तुम्ही जर पहिली जी धार काढता त्यामध्ये ते कमी असतं आणि ह्या स्निग्धांशांमुळे दुधाला हा मऊपणा किंवा गुळगुळीतपणा प्राप्त होतो.
1: आता या स्निग्धांशांचा जसं आपण प्रकार सांगितले तसे दुधामध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथिन आहेत, तर या प्रथिनांचे सुद्धा काही प्रकार आहेत का?
0: हो नक्कीच सर, या प्रथिनांचे दोन मुख्यतः प्रकार पडतात, वनस्पतीजन्य एक प्रथिने असतात आणि एक प्राणीजन्य प्रथिने असतात. आता दुधातले जे प्रथिने आहेत ते प्रामुख्याने प्राणीजन्य वर्गामध्ये मोडतात. ही प्रथिने जी असतात ती केसिन, लॅक्टोअल्ब्युमिन ही जी आहे दुधातच फक्त नैसर्गिक स्थितीत आढळतात. आणि गाईच्या दुधामध्ये जर बघितलं तर साधारणतः 2.5% प्रोटीन असतं, केस असतं, प्रथिने असतात. आणि म्हशीच्या दुधामध्ये हे 3% म्हणजे साधारणतः गाईचं दूध असू किंवा म्हशीचं दूध असू साधारणतः 2 ते 3% प्रथिने ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो ते असतात. आता हे जे दुधातील फॅट जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या ब्रीड्समध्ये वेगवेगळे असतं, वेगवेगळ्या जातीमध्ये जनावरांच्या वेगवेगळं असतं. तर जर आपण बघितलं तर गाईच्या दुधामध्ये साधारणतः 3.5 ते 4.5% हे फॅट असतं आणि जर तुम्ही जर म्हशीचं दूध बघितलं तर त्यामध्ये 7.5 ते 7%

0: तो साधारणतः 2 ते 3% प्रथिने, ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो, ते असतात. आता हे जे दुधातील फॅट जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या ब्रीड्समध्ये वेगवेगळे असतं, वेगवेगळ्या जातीमध्ये जनावरांच्या वेगवेगळं असतं. तर जर आपण बघितलं तर गाईच्या दुधामध्ये साधारणतः 3.5 ते 4.5% हे फॅट असतं, आणि जर तुम्ही जर म्हशीचं दूध घेतलं तर त्यामध्ये 6.5 ते 7% फॅट असतं. असे भरपूर सारे दुधाचे टाईप्स आहे, तर दुधाचे प्रकार आहे, तर त्यामध्ये वेगवेगळे फॅट्स आपल्याला बघायला मिळते. लॅक्टोज म्हणजे काय? तर एक दुधाची दुग्ध शर्करा, ज्याला आपण लॅक्टोज असे म्हणतो, दुधामध्ये साधारणतः 4 ते 4.5% जी शर्करा आहे ती विरघळलेली असते. आणि आपण विचारल्याप्रमाणे जसं की एक जीवाणू आहे, तर लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे तो दुग्ध शर्करावर अभिक्रिया करून ते आपल्याला दुग्धाम्ल, ज्याला आपण लॅक्टिक ऍसिड म्हणतो, तर ते तयार होतं. आणि लोणी आणि चीज बनवताना याची गरज भासते. दुग्धाम्ल जे असतात त्यामुळे, ज्याला आपण लॅक्टिक आम्ल म्हणतो, त्यामुळे दही आंबट होते. आणि दुग्ध शर्करा ही साखरेपेक्षा 1.6 पटीने गोडी असते. प्रथिनाच्या जे पचनामुळे तयार होणारे जे अपायकारक वायू जे आहे ते दुग्ध शर्करेच्या पचनामुळे तयार होत नाही. म्हणून लहान मुलांना, आजारी माणसांना, गर्भवती मातांना दूध सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
1: नक्कीच. दुधामधला एक महत्वाचा आणखीन एक घटक म्हणजे त्यातले क्षार आणि खनिज. तर दुधामध्ये यांचं प्रमाण किती टक्के असतं याविषयी काय सांगाल?
0: आपण प्रथिने, आता दुग्ध शर्करा वगैरे बघितले, जसं की लॅक्टोजमध्ये 1 ग्रॅम लॅक्टोज पासून 4.1 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि तसंच क्षाराचंही महत्व आहे आपल्या दुधामध्ये. तर दुधातील काही क्षार विरघळलेले असतात, ते फॉस्फरस आणि कॅल्शियमशी संयोग पावलेले असतात. आणि साधारणतः लहान मुलांच्या वाढीस, पचनक्रियेत पचन होण्यासाठी हे उपयुक्त असतात. आणि आपण जर बघितलं तर क्षारांचं प्रमाण जे आहे दुधात ते 0.7 ते 0.8% असतं. पण जो 75% जो भाग आहे तो कॅल्शियम आणि फॉस्फरसचा असतो. याशिवाय मॅग्नेशियम, क्लोरीन, आयोडीन, मॅंगनीज इत्यादीही खनिज द्रव्ये या दुधामध्ये आढळतात.
1: या व्यतिरिक्तही जीवनसत्व ही दुधामध्ये काही असतात का? त्यांचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत?
0: जीवनसत्वाचं जर म्हटलं तर आपण प्रामुख्याने 2 प्रकार बघतो. एक वॉटर सोल्युबल, जे पाण्यात विरघळणारे असतात, आणि दुसरे फॅट सोल्युबल असतात. तर साधारणतः व्हिटॅमिन जे जीवनसत्व अ, ड, ई आणि जे के असतात ते साधारणतः फॅट सोल्युबल असतात. आणि जे बी कॉम्प्लेक्स आणि जे ब वर्गातील जे असतात आणि सी व्हिटॅमिन, तर ते आहे पाण्यात जे असतात ते पाणी विरघळणारे असतात. आता आपण हे जे सर्व घटक बघितले, हे घटक आहे दुधातील, पण ह्या घटकावर विविध बाबींचा परिणाम होतो. तर त्या बाबी कुठल्या? तर त्यात 4 प्रामुख्याने आहे बाबी आहेत. फर्स्ट आहे अनुवांशिक जे घटक असतात, दुसरं म्हणजे शारीरिक स्थिती म्हणता येईल, तिसरं म्हणजे वातावरणीय बदल, आणि चौथं म्हणजे व्यवस्थापन. त्यापैकी जे अनुवांशिक घटक आहे त्यामध्ये मग तुमचा जनावरांचा वर्ग, जनावरांची जात, त्यानंतर वैयक्तिक जनावर, यावर तो अनुवांशिक घटक अवलंबून असतो. आणि जर शारीरिक स्थिती त्या जनावराची कशी आहे, म्हणजे जनावरांचं वय किती आहे, जनावरांचं वय जरी जास्त असेल तर मिल्क प्रोडक्शन हे कमी भेटतं आपल्याला, आणि पिताची अवस्था, त्यानंतर प्रसूतीच्या वेळेस शारीरिक अवस्था कशी आहे, जनावरांचं आरोग्य कसं आहे, जनावरांचा स्वभाव कसा आहे, ह्यावरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि तिसरं म्हणजे वातावरणीय बदल. त्या वातावरणीय बदलमध्ये तापमान आणि हंगाम म्हणजे सीझन हे खूप परिणाम करतात दुधावर. आणि शेवटचं सांगायचं म्हटलं तर व्यवस्थापन. व्यवस्थापन ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, जी की व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं तर त्या बाबी आपल्या दुधावर परिणाम करतात. जसं की 2 धारेतील अंतर, दूध काढण्याची क्षमता, जनावरांचे जे खाद्य, खुराक, आहार, औषधोपचार, धारांची संख्या, दूध काढणारी व्यक्ती, ह्या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहे त्या दूध घटकावर खूप सारे.
1: या विषयासाठी दीपाली पर आहे 96. आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी बंधूंसाठी दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी ह्या शेतकरी बांधवांना सांगितल्यात, त्यासाठी सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: थँक्यू सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी कृषी महाविद्यालय लोणी तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपाली तांबे यांच्याशी अंकुश जोशी यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आस्वाद घेऊयात एका गीताचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत फळबागांचं व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सरांकडून. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, फळबागांचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर साहजिकच आपला फायदा जास्त होणार आहे त्यामध्ये. तर याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन जाणून घ्यायचंय. सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं की केशर आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहर फुटण्याच्या वेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे?
2: सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशर आंबावनाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा कल हा घन लागवडीकडे जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केशर आंब्याचं जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कृषी उद्यान उद्योग विभागाने जी शिफारस केलेली पश्चिम महाराष्ट्रासाठी केशर आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, तर त्यामध्ये केशर आंब्याचं फळांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी उभयलिंगी फुलांचे प्रमाण तसेच फळधारणा आणि उत्पादन वाढवण्यासाठी मोहर फुटण्याच्या वेळी 1% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजे 10 ग्रॅम प्रति लिटर किंवा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करणे, त्यानंतर 1 महिन्याने पहिल्या फवारणीच्या नंतर 1 महिन्यानंतर पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 आपण त्याला म्हणतो, 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी म्हणजे त्यामध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण वाढेल, फलधारणा चांगली होईल आणि केशर आंब्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.
1: सर, आता शेतकरी बांधवांकडे जो काय आंबा असतो, गावठी आंबा असतो, त्या सहज त्याच्या कोया पडतात आणि झाडामध्ये रूपांतर होतं, तर हा जो गावठी आंबा आहे या

0: गावठी आंब्याचं सुधारित जातीमध्ये रूपांतरण करायचं असेल तर काही करता येऊ शकेल का?
1: तसं जर पाहिलं तर आपण ग्रामीण भागामध्ये आपण जर फिरत असताना आपण जर विचार जर केला तर बरेचसे शेतकरी बांधवांच्या बांधावरती म्हणा, शेतामध्ये म्हणा, शेतावरच्या बांधावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला गावठी झाडं आढळतात आणि काही कालावधीनंतर या झाडांचं उत्पादन हे कमी होत चालतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी बांधवांचा आम्हाला फोन येतो की आमच्याकडे शेतावरती 20 वर्षाचं झाड गावठी आंब्याचं झाड आहे, 25 वर्षाचं आहे, 30 वर्षाचं आहे, त्यापासून आम्हाला अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याच विद्यापीठाने शिफारस केलेली अशी आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जी गावठी किंवा अनुत्पादक आंब्याच्या झाडांचं जर आपल्याला सुधारित जातीमध्ये रूपांतर करायचं असेल तर अशी गावठी आंब्याची झाडे किंवा ज्यांचं उत्पादन कमी झालेलं आहे, ज्यापासून अपेक्षित असं उत्पादन आपल्याला मिळत नाही, तर ह्या आंब्याची झाडांची छाटणी ही नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून 2 मीटर उंचीवरती छाटणी करावी. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये नोव्हेंबर जमिनीपासून 2 मीटर उंचीवरती छाटणी करावी आणि ज्या छाटणी केलेल्या फांद्या आहेत त्यावरती जी फूट येणार आहे त्यावरती फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये अपेक्षित म्हणजे तुम्ही केशर वनाची कलमे करून त्या ठिकाणी जे गावठी अनुत्पादक झाड आहे ते केशर आंब्याच्या सुधारित वाहनामध्ये ते आपण रूपांतरित करू शकतो.
0: आता 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या जुना आंबा बागेचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करता येऊ शकेल याविषयी सांगा सर.
1: मगाशी सांगितल्याप्रमाणेच दिवसेंदिवस आंबा फळाची मागणी ही बाजारपेठेमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली केशर आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर केशर आंब्याच्या फळांना दिवसेंदिवस मागणी ही वाढत चाललेली आहे. बाजारपेठेची मागणी आणि होणारा जो पुरवठा आणि शेतकऱ्यांचा त्या लागवडीकडे वाढलेला कल पाहता बरेचसे शेतकरी बांधवांनी आता घन लागवडीकडे वळण्याचा विचार केलेला आहे. बऱ्याचशा आंबा बागा या घन लागवडीमध्ये लागवड केलेल्या आपल्याला आढळतात आणि त्या बांधवांना म्हणजे 5 बाय 5 मीटर अंतर असेल किंवा कमी असेल तर 5 बाय 5 मीटर स्पेशली जर आपण जर विचार जर केला तर 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या फळझाड आंबा केशर वाहनांची जी फळबाग आहेत तर या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये उत्पादन हे कमी होत चालतं कारण त्याची छाटणी त्याचा आकारमान जर पाहिला तर त्याची छाटणी ही वेळोवेळी होणे गरजेचं असतं. शेतकरी बांधवांकडून ती वेळेत होत नाही आणि परिणामी अशा भागामध्ये हवा खेळती राहत नाही. सूर्यप्रकाश हा विस्तारित स्वरूपामध्ये फळझाडामध्ये आतमध्ये योग्य प्रकारे पसरत नाही, त्यामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि परिणामी त्याचं उत्पादन हे कमी होत चालतं. मग अशा फळबागांचं पुनर्जीवन करणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या फळबागा ह्या म्हणजे केशर आंब्याच्या ज्या फळबागा 5 बाय 5 मीटर अंतरावरती लागवड केलेल्या आहेत आणि आज ज्या फळबागांचं उत्पादन हे कमी झालेलं आहे अशा फळबागांची छाटणी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवरती आपण जर छाटणी जर केली तर त्या फळबागांना परत पुनर्जीवित होऊन त्या साधारणपणे आपल्याला 1.5 ते 2 वर्षामध्ये परत उत्पादन आपल्याला पहिल्यासारखं त्या ठिकाणी चालू होऊ शकतं. त्याचं योग्य प्रकारे खत व्यवस्थापन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे, पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या जुन्या घन लागवड केलेल्या फळबागांचं पुनर्जीवन आपण करू शकतो.
0: सर आता आंब्यानंतर यायचं पेरूकडं, पावसाळ्या पद्धतीने केलं पाहिजे याविषयी सांगा याविषयी सांगा.
1: आपण जर पाहिलं तर पेरूमध्ये जो कमर्शियल बहार आपण जो म्हणतो तो मृग बहार आपण म्हणतो आणि या बहाराची फळे आपल्याला साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये खाण्यासाठी येत हंगामामध्ये फळमाशीचा जो प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आणि फळमाशीचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये जर झाला तर अशी फळे वरून एकदम चांगली दिसतात पण आतमध्ये कापल्यानंतर आपल्याला त्याचा आस्वाद घेता येत नाही. तर मग अशा फळामधील फळमाशीचं प्रमाण आपल्याला कसं कमी राखता येईल किंवा कशा प्रकारे त्याचं निर्मूलन करता येईल तर त्यासाठी आपण फळमाशीच्या योग्य नियंत्रणासाठी आपल्याला बागेमध्ये रक्षक सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे जे आपण कामगंध सापळे आपण म्हणतो फळमाशीचे ते 1-4 कामगंध सापळे आपण लावावेत. त्यानंतर फळमाशीची जी काही कोशावस्था आहे ती नष्ट करण्यासाठी झाडातील आळ्यांची जी माती ती आपण मातीची खोदणी किंवा नांगरणी आपण त्या ठिकाणी आळ्यातली आळ्यात मध्ये केली पाहिजे. जे काही तुमचे कीडग्रस्त फळं आहेत ते फळं वेचून तुम्ही वेळीच ती नष्ट केली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण फळमाशीचं नियंत्रण आपण योग्य प्रकारे करू शकतो. तसेच पावसाळी हंगामामध्ये पेरूवरती देवी रोगाचा

0: प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतो आणि या देवी रोगामुळे ही फळं आपल्याला विक्रीयोग्य राहत नाही किंवा खाण्यायोग्य राहत नाही. फळांच्या वाढीच्या अवस्थेमध्येच आपल्याला त्यावरती तो जास्त प्रमाणामध्ये पाऊस जर आला, आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढली तर आपल्याला देवी रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसतो. तर देवी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी विद्यापीठानेच आपल्या केलेली जी शिफारस आहे तर मँकोजेब 63% WP अधिक कार्बन डेंजिम 12% या संयुक्त बुरशीनाशकाच्या आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मध्ये टाकून अशा 3 फवारण्या जर 10 दिवसाच्या अंतराने जर केल्या तर देवी रोगाचं आपल्याला प्रभावी असं नियंत्रण झालेलं दिसतं. यासाठी शेतकरी बांधवांनी सांगितलेल्या औषधांच्या जर फवारण्या योग्य वेळी जर केल्या तर आपल्याला प्रभावी असं नियंत्रण देवी रोगाचं मिळू शकतं.
1: सर, आता डाळिंब पीक जे आहे, या डाळिंबाची रोपं खरेदी करत असताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच कोणत्या वाणाची लागवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे याविषयी सांगा.
0: आता आपण मागील 5 ते 10 वर्षापूर्वीचा आपण जर क्षेत्राचा विचार जर केला, महाराष्ट्रातील डाळिंबाखाली क्षेत्राचा विचार जर केला तर तेलकट डाग रोग आणि मर रोग या रोगांच्या प्रादुर्भावामुळे, जास्तीत जास्त प्रादुर्भावामुळे आपल्या महाराष्ट्रातील डाळिंबाखालील क्षेत्र हे घटत गेलेलं आपल्याला दिसतं. आणि मागील 2 वर्षाचा आपण जर विचार जर केला तर ह्या घटत गेलेल्या क्षेत्रामुळं वाढलेल्या मागणीचा विचार जर केला, मार्केटमध्ये फळांची मागणी जी वाढलेली आहे आणि मिळणारं शेतकऱ्यांना मिळणारा जो दर आहे याचा जर विचार जर केला तर सद्य परिस्थितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी असा दर मिळत आहे बाजारपेठेमध्ये. त्यामुळे शेतकरी वर्ग, आपले शेतकरी बंधू हे परत एकदा डाळिंब पिकाकडे वळलेलं आपल्याला दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये परत मागचेच पाडे पुन्हा येऊ नये त्या दृष्टिकोनातून आपल्या शेतकरी बांधवांनी डाळिंबाचे रोपे कलमे खरेदी करताना एक विशेष अशी काळजी घेतली गेली पाहिजे किंवा डाळिंबाचे रोपं हे जी आपली कृषी विद्यापीठाची रोपवाटिका आहे, कृषी विभागाची रोपवाटिका आहे आणि शासन मान्य रोपवाटिका आहे, अशा रोपवाटिकेमधूनच शेतकरी बांधवांनी डाळिंबाची कलमे रोपे ही खरेदी करण्यावरती भर दिला गेला पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणामध्ये ठिकाणावरून शेतकऱ्यांना एक शाश्वत आणि एक विश्वसनीय अशा प्रकारचे रोप कलमांचा पुरवठा हा केला जातो. त्या तुलनेमध्ये जर प्रायव्हेट याच्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी विचार जर केला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता शेतकरी बांधवांना दिली जात नाही. परिणामी कलमाचे दर आपण जर पाहिलं तर शासकीय दर आमचा 30 रुपये आहे प्रति कलम आणि आपण जर रोपवाटी घेतला AQ दर जर पाहिला तर तो फार तुलनेने कमी आहे आणि अशा याच्यामध्ये शेतकरी बांधव फसतो आणि परिणामी स्वस्त कलमांचा खरेदी करून आपण ज्या शेतकऱ्यांनी महागडी रोपं आणून चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं. त्यासाठी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी या उक्तीप्रमाणे आपण विश्वसनीय ठिकाणावरूनच तेलकट डाग म्हणजे तेलकट डाग रोग मुक्त असेल किंवा मर रोग मुक्त असलेल्या ठिकाणावरूनच कलमे रोपांची खरेदी करणं गरजेचं आहे आणि अशा ज्या रोपवाटिका आहेत त्यांची तज्ञामार्फत तपासणी झालेली आहे किंवा नाही तर हे सुद्धा खात्री करणं तितकंच आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपण एकदा डाळिंब लागवड केल्याच्या नंतर आपल्याला निश्चिंतपणे म्हणजे निश्चिंत राहता येईल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बरेचसे वाण मार्केटमध्ये आपल्याला आलेले दिसतात परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं डाळिंबामधील संशोधन हे एक नाविन्यपूर्ण आहे. विद्यापीठाने संशोधित केलेले जे वाण आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा त्याला आजही आपण जर पाहिलं तर त्याला मागणी आहे. कारण आंतरराष्ट्रीय तोडीचे वाण या विद्यापीठामधून संशोधित केलेले आहेत, त्यांची त्यांना असणारी मागणी, त्यांचा असणारा टिकवण क्षमता याची जर आपण जर विचार जर केला तर देशातील 90% क्षेत्रावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले भगवा आणि फुले सुपर भगवा या वाहनांचं क्षेत्र आपल्याला आढळत आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा जर विचार जर केला तर व्यापारी वर्ग किंवा ग्राहक वर्ग ज्या वाहनांचा मागणी करतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम अशी पसंती ही भगवा आणि फुले भगवा सुपर या वाहनांनाच आहे. कारण त्यांची मार्केटमध्ये असणारा ऍक्सेप्टन्स, त्यांची टिकवण क्षमता, त्यांचं उत्पादन यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर ते सर्व सर्व विचार करून शेतकरी बांधवांनी आपला भगवा आणि फुले भगवा सुपर या वाहनांची निवड करणं तितकंच क्रमप्राप्त ठरेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या उद्यान विद्या विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सरांकडून. सरांचा मोबाईल नंबर आहे 75-88-51-79-67. डॉक्टर सचिन मगर सर, आपण ही जी मुलाखत दिली सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयी मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या

0: उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी।
1: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझा वार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ
0: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो। पुन्हा भेटूयात आधुनिक शेती विषयीच्या मुलाखती घेऊन। तोपर्यंत
1: नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधाम बटुळे। ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती।

राज्यस्तरीय प्राणी भेटूया या पुढील कार्यक्रमात. माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:47 झाली आहेत.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी.

गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातम्या. आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
1: हम स्विट्झर्लंड की इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए जॉइंट रिसर्च प्रोजेक्ट्स लॉन्च करने जा रहे हैं.
0: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले. भारत आणि स्वित्झर्लंडचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित

गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धी पत्रकात केला होता. न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशा प्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. ओला उबर सारख्या ऍप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलम भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतन धारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्ती वेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती K विनोद चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला

4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यांना रौप्य पदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं